0: ನಾಗರಿಕ ಕಾಯಿತ ಸಸ್ಯ ಸಂಚಾಲನ ವೀಕ್ಷಿಸಿದ ಅದಳಿಸುವ ಗ್ರಹಿ ಮಹಾನುಭಾವರು ಯಾತ್ ವ್ಯವಸ್ಥಾ ತರಳಿಬಾಟ ಪ್ರಭಾವಿಸುವ ಪ್ರಾಪ್ತಿಗೆ ಸಹಜಕೊಂಡಿಲ್ಲಾಗಿ ನಾಗರಿಕ ಕಾಯಿತ ಕಕ್ಷಿ ಸಂಚಾಲನ ಉಪ ಕಕ್ಷಿಬಾಟ ಮುಖ್ಯ ಸವಾಹರು ಪ್ರಾಪ್ತಗೊಳಿಸ ಸಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಗಳಾಗಿ ನಾಗರಿಕ ಕಾಯಿತ ಕಕ್ಷಿದ ಸಂಪರ್ಕ ಯಾತ್ರೆ ಅನುಭವಿಸಿದೆ ಸಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಮ ಪ್ರತಿಕೂ ಪ್ರಲೋಭನ ನದಿ ಅಸಸಿವಲಿನ ಹಾರ್ದಿಕ್ ಅಪಿಲ್ಕೋದಸ್ಥಾನ ಸಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಮ ಕುರಿ ಗ್ರಾಸವಾಯಿನ ರಾಸಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರ ಕರೆಯಲು ಪ್ರಮುಖರ ಸೂಚಿ ಸಂಪರ್ಕ ಯಾತ್ರೆ ಸಕ್ರಿಯ
1: ಕೋಚಿ ಪ್ರದೇಶ ಸರ್ಕಾರ ಆಂತರಿಕ ಮಾಮಲ ತಥಾ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಾಲಯ ಗಿರಾಪುರ
0: आर्थिक वर्ष 2084 का लागि प्रदेशवार संचालन गरिने आयोजना कार्यक्रम को लागि प्रस्ताव आवंटन सम्बन्ध में कृषि प्रदेश योजना आयोग
2: आयोजना को वर्गीकरण आधार तथा मापदंड निर्धारण और आयोजना दंड व्यवस्थापन कार्यविधि 2082 बुलेटिन स्थानीय तह प्रदेश कार्यालय आर्थिक वर्ष 2084 में कार्यान्वयन होने आयोजना कार्यक्रम के संबंध में इस आयोग मिति 2082 साल सूचो नौगति आयोजना बैंक सूचना प्रणाली मार्फत प्रस्ताव आह्वान भएको हुनाले 2083 साल वैशाख 5 गते घटना प्रणाली को प्रयोग मार्फत आयोजना प्रस्ताव बना हुआ कृषि प्रदेश सरकार मार्फत कार्यालय स्थानीय तहहरूलाई जानकारी को लागि यो सूचना प्रसारण गरिएको छ। साथ ही आयोजना प्रस्ताव संबंध में स्थानीय नागरिक ने संबंधित स्थानीय तह संस्था को कार्यक्षेत्र रहकर स्थानीय तह तथा आयोजना को संबंध कार्यक्षेत्र में रहकर प्रवेश कार्यालय में संपर्क राखने अनुरोध कर प्रस्ताव आह्वान संबंधी सूचना विस्तृत आयोग वेबसाइट ppc.cc.gov.np हो सभी में इसे सूचना मार्फत अनुरोध कर
1: कोशी प्रदेश सरकार प्रदेश योजना आयोग विराटनगर।

0: ನಾಗರಿಕತೆಯ ಕಸ್ತು ಸಂಚಾಲನೆ ಸಂಬಂಧಿ ಚೂಸಣ
1: ಅದಳಿಸಿದ ಗ್ರಹಿ ಮಹಾನುಭಾವರು ಯಾತತ್ ವ್ಯವಸ್ಥಾ ಕಾರ್ಯನಿಭಾತ ಪ್ರಭಾವದ ಶಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಗೂ ಸಹಜಕರಣಿ ನಾಗರಿಕ ಸಹಾಯತಾ ಕಕ್ಷ ಸಂಚಾಲನ ಉಕ್ತ ಕಕ್ಷಭಾಗ ಮುಖ್ಯ ಸೇವಾಹರು ಪ್ರಾಪ್ತ ಸಿವ ಪ್ರಾಪ್ತಿಗಾಗಿ ನಾಗರಿಕ ಸಹಾಯತಾ ಕಕ್ಷದ ಸಂಪರ್ಕ ಯಾತ್ನ ಅನುರೋಧ ಕರಿ ಸೇವ ಪ್ರಾಪ್ತಿಮ ಪ್ರತಿಕ ಪ್ರಲೋಭನ ನಗರಿ ಅಸು ಸೇವಾ ಲೀನ ಹಾರ್ದಿಕ ಅಪೀಲ್ ಸೇವ ಪ್ರಾಪ್ತಿಮ ಕುಮಿ ಗ್ರಾಸು ಆಯ್ನ ಗ್ರಾಸು ಕುಮಿ ಅಧಿಕಾರ ಕಾರ್ಯ ಪ್ರಮುಖ ಸೂಚಿ ಸಂಪರ್ಕ ಯಾತ್ನ ಸಕ್ರಿಯ
0: ಕೋಸ್ತಿ ಪಾಟಿ ಸರ್ಕಾರ ಆಂತರಿಕ ಮಾಮಲಾ ತಥಾ ಕಾನೂನು ಮಂತ್ರಾಲಯ ಬಿರಾಜ್ ನಗರ
2: आर्थिक वर्ष 2084 का लागि प्रवेश प्राप्त संचालन गरिने आयोजना कार्यक्रम को लागि प्रस्ताव भू संबंध में कोशी प्रदेश योजना आयोग को सूचना
1: आयोजना को वर्गीकरण आधार तथा मापदंड निर्धारण और आयोजना बंद व्यवस्थापन कार्यविधि 2082 बंदी स्थानीय तह प्रदेश कार्यालय आर्थिक वर्ष 2083-84 में कार्यान्वयन होने आयोजना कार्यक्रम के संबंध में इस आयोग आज मिति 2082 चैत्र 9 गते आयोजना बन सूचना प्रणाली मार्फत प्रस्ताव आह्वान भएको हुनाले 2083 साल वैशाख 5 गते घटना प्रणाली को प्रयोग मार्फत आयोजना प्रस्ताव बना हुआ उत्तर प्रदेश सरकार मार्फतका कार्यालय र स्थानीय तहहरूलाई जानकारीको लागि यो सूचना प्रसारण गरिएको छ। साथै आयोजना प्रस्ताव सम्बन्धमा स्थानीय नागरिकले सम्बन्धित स्थानीय तह र संस्थाको कार्यक्षेत्र रहेको स्थानीय तह तथा आयोजनाको सम्बन्ध कार्यक्षेत्रमा रहेको प्रदेश कार्यालयमा सम्पर्क राख्न अनुरोध गरिन्छ। प्रस्ताव आह्वान सम्बन्धी सूचना विस्तृत आएको वेबसाइट ppc.cc.gov.np हेर्न पुनः सबैमा यसै सूचना मार्फत अनुरोध गरिन्छ।
0: कोशी प्रदेश सरकार प्रदेश योजना आयोग विराटनगर नेपाल नागरिक सहायता कक्ष संचालन होने संबंधी सूचना
1: अदलित व ग्रही महानुभावहरू यातायात व्यवस्था कार्यालयबाट प्रभावकारी सेवा प्राप्तिको सहजीकरणको लागि नागरिक सहायता कक्ष संचालन गरिएको छ।